फाइनली तव्हांखे मिली वियो आहे. पर हाणे हिते जॾहिं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम परचेस कयो, डी स्किन ब्यूटी क्रीम वठी अचो त तव्हां हुन सां गॾु डी स्किन जो फेस वॉश बि वठी अचिजो. छो त जॾहिं तव्हां क्रीम वठो था, क्रीम लॻायो था, त तव्हांखे खपे त तव्हां डी स्किन जो फेस वॉश बि ट्राए करे ॾिसो. ही ॿई चीजूं जॾहिं तव्हां गॾु लॻाईंदा, गॾु ट्राए करे ॾिसंदा, त तव्हांखे ख़ूबसूरती जेका आहे न सफ़ा तव्हांजी मुकमल ख़ूबसूरती थी वेंदी ऐं तव्हांजी ख़ूबसूरती जी हिफ़ाज़त बि थींदी रहंदी. ऐं ईअं न आहे त तव्हांखे जेका ख़ूबसूरती मिली वई अगरि तव्हां प्रोडक्ट जो इस्तेमाल करण छॾे ॾियो था त उहा ख़ूबसूरती बि तव्हां खां गायब थी वेंदी, जीअं ऑलरेडी ॿिया प्रोडक्ट कंदा आहिनि. पर तव्हां जॾहिं डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ कयो था, वरी थोरो तव्हां ब्रेक ॾियो था, वरी कुझु ॾींहं तव्हां प्रोडक्ट जो इस्तेमाल करण छॾे ॾियो था, त उहा जेका ख़ूबसूरती तव्हांखे मिली आहे उहा तव्हांजी आहे, तव्हां खां केर बि न खसींदो बाबा. सो तव्हां जल्दी जल्दी डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ करे वठो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जेका आहे तव्हांजे लाइ हर जॻह ते असां अवेलेबल कराए छॾी आहे. सो डी स्किन ब्यूटी